गटे पले संजोगा प्रभ बाणी सबद सुपाखिया गावो सुनो पढ़ो नित पहाई गोर पूरे तू राखिया साचा साहिब मित वडाई भगत वशल दया

0: जिन्नी नाम ते आया गए मुसकत काल
1: नानक ते मुख उजले
0: किती छुटी नाल
1: जिन्नी नाम ते आया गए मुसकत काल
0: नानक ते मुख उजले